विद्यातां करुणृगालं विद्यारं संमायापेक्षा विद्यापसुपरकर्तमानं नानक जप्यं क्रियारेतं विद्यास्पदर्पयेन विद्यारसनोजनमालं विद्यामनपरो